तेरा नाम है आधारा रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू बहंद तू विश्व।

रहे अभ्यापे एक सुरते एक ही सेवा एक गुरते जापे पलो पलो रे कीर्तनिया राम रमा राम।

जौन गगन जब तबै ना हो तो त्रिभुवन ज्योत आपे निरंकार वर्ण पेख असरूप सो एको एको शब्द विडाणी साच बिना सूचा को नाही नानक अकथ कहानी कित कित विद जग उपजय पुरखा कित कित दुख बिन सजाई हो मैं विच जग उपजय पुरखा नाम विसरे दुख

कह दे वड्याई, नामो नाम ते आएंदा, गुरसेवे जे वड़ होर लाहा नाही, नाम मन वसे नामो सालाही, नामो नाम सदा सुखदाता, नामो लाहा पाएंदा, बिन नामे सब दुख संसारा, बहु कर्म कमावे वदे विकारा, नाम न सेवे क्यों